नकोरे जाऊ रामराया, नकोरे जाऊ रामराया म्हणून कौसल्याने कितीही आक्रोश केला तरी श्रीरामाचा निश्चय बदलला नाही. उलट कुठल्याही परिस्थितीत सतीनं पतीला सोडून राहू नये असत श्रीरामानं कौसल्याला सांगितलं. स्थिर डोळ्यांनी हे सर्व पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता हे सहन होईना. तो संतापून म्हणाला, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. श्री रामा तू समर्थ, श्री रामा तू समर्थ, मोह जाली फससी व्यर्थ. पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. वरही नव्हे वचन नव्हे, वरही नव्हे वचन नव्हे, कैकईला राज्य हवे. विषय धुंद राजा तर तिजसी मानतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. वांछितिजे पुत्र घात, वांछितिजे पुत्र घात, ते कसले मायतात. तुझ दिधला शब्द कसा नृपती मोडतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाविण राज्यपदी कोण बैसतो. लंपटतो विषयी दंग, लंपटतो विषयी दंग, तुझसी करी वचन भंग. भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळीतो, रामाविण राज्यपदी कोण बैसतो. घेऊन या खड्ग करी मीच पाहतो.